वाने साबद सहज रस अंतर माने आपे मुक्त तृप्त वरदाता भगत पाई मन पाई हे आप निरालम गुरगम ज्ञाना जो दिसे तुझ माए समाना नानक नीज पिखिया दर जाचे मैं दीजे नाम वडाई हे मारू महला पहला आपे धरती तौल आकाशं आपे साचे गुण परगासं जति सती संतोखी आपे आपे कार कमाई हे जिस

जग माए सुमाणी त्यो जुग पसरी साची सोए नाम रता जन प्रगट होए एक साचे साबद रहे लिवलाए से जन साचे साचे पाए साच त्यायन देख हजूर संत जना की पाग पंकज तूर एको करता अवर न कोए गुर शब्दी मेलावा होए जिन सच सेवया तिन रस पाया नानक सहजे नाम सुमाया बसंत महला।

तो मिलो प्रसुभागे हर चेत मन मेरे अरहाओ सगन बाज कूले एक रह सूक कठूले बसंत रुत आई प्रफूलता रहे अब करू आयो रे एक नाम बोवहो बोवहो अनरूत नाही नाही